0: ಆಡಿಯೋ ಬುಕ್ ಇದು ಇವತ್ತಿನ ಟ್ರೆಂಡ್.
1: ನಿಮ್ಮ ಕೃತಿಯನ್ನು ಆಡಿಯೋ ಬುಕ್ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತವಾಗಿರುವ ಸ್ಟುಡಿಯೋ ಅಗತ್ಯವಿದೆಯೇ?
0: ನ್ಯೂ ಕಮರ್ಸ್ ನ ಸಾಹಸ ಮ್ಯೂಸಿಕಲ್ ಆಲ್ಬಮ್.
1: ನಿಮ್ಮ ಕನಸಿನ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಆಲ್ಬಮ್ ರೂಪಿಸಲು ಸ್ಟುಡಿಯೋಗಾಗಿ ಹುಡುಕಾಟ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದೀರಾ? ನಿಮ್ಮ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟರಿಗೆ ವಾಯ್ಸ್ ಓವರ್ ಕೊಡಲು ಸ್ಟುಡಿಯೋ ಬೇಕಿದೆಯೇ? ಶಿವಮೊಗ್ಗ ನಗರದಲ್ಲಿಯೇ ಇದೆ ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಸ್ಟುಡಿಯೋ. ವಿವರಗಳಿಗೆ 7259172729 ಈ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ.
0: ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿಭೆ ಅನಾವರಣಕ್ಕಿರಲಿದೆ ನಮ್ಮ ಬೆಂಬಲ.
2: ಕಾವ್ಯ, ಏನಾಯ್ತು, ಯಾಕೆ ಇಷ್ಟು ದುಃಖದಲ್ಲಿದೆಯಾ?
3: ಗೊತ್ತಲ್ವಾ ನಿಂಗೆ, ಮಕ್ಳಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಕೊರಗು, ಅದೇ ಚಿಂತೆ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ ನಂಗೆ.
2: ಚಿಂತೆ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀಯಾ? ಸೇಫ್ IVF ಸೆಂಟರ್ ಇದೆ.
4: ಹೌದು, ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿ 8 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಮಧು ಎಲ್ ಇವರ ಚಿಕಿತ್ಸೆಯಿಂದ ಸೇಫ್ ಕೇಂದ್ರದಿಂದ 850 ಹೆಚ್ಚು ಸಹಜ ಗರ್ಭಧಾರಣೆಯಿಂದ, 500 ಹೆಚ್ಚು ಕೃತಕ ಗರ್ಭಧಾರಣೆಯಿಂದ, ಇನ್ನು 850 ಹೆಚ್ಚು ಪ್ರಣಾಳ ಶಿಶುಗಳ ಜನನವಾಗಿದೆ.
2: 4,000 ಹೆಚ್ಚು ಗರ್ಭಕೋಶ ದರ್ಶಕ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆಗಳು, 5,000 ಹೆಚ್ಚಿನ ಉದರ ದರ್ಶಕ ಚಿಕಿತ್ಸೆಗಳನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದೆ.
4: ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲದವರು ಇಲ್ಲಿ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಹಾಗೂ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದ ಗುಣಮಟ್ಟದ ಹಾಗೂ ಕಡಿಮೆ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆಯಬಹುದು.
3: ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಸೇಫ್ IVF ಸೆಂಟರ್ ಎಲ್ಲಿದೆ?
5: ಸೇಫ್ ಪ್ರಣಾಳ ಶಿಶು ಕೇಂದ್ರ, RMR ರಸ್ತೆ, ಪಾರ್ಕ್ ಬಡಾವಣೆ, ಒಡೆಯರ್ ವಾಣಿಜ್ಯ ಸಂಕೀರ್ಣ, ಶಾಂತಿ ಸಾಗರ್ ಹೋಟೆಲ್ ಮೇಲ್ಭಾಗ, ಶಿವಮೊಗ್ಗ. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ 0818240042, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9535191545.
6: ನಾನು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ತುಂಬಾ ಸಮಾಧಾನದಿಂದ ಇರೋ ವ್ಯಕ್ತಿ, ಆದ್ರೆ ಪ್ರೆಸೆಂಟೇಶನ್ ಕೊಡುವಾಗ ಜಾನ್ವಿ ಕುಸಿದ್ ಬಿದ್ದುದನ್ನ ನೋಡಿದೆ. ನನಗೆ ಶಾಕ್ ಆಯ್ತು, ನನ್ ಕೈ ಕಾಲೇ ಆಡ್ಲಿಲ್ಲ.
4: ಈ ರೀತಿಯ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಶಾಕ್ ಆಗೋದು ಸಹಜ. ಯಾವುದೇ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಸಿಚುವೇಶನ್ ಅಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡದೆ ತಕ್ಷಣ ಕರೆ ಮಾಡಿ 9538879698 ಅಥವಾ ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಂಖ್ಯೆ 1800309039. ಸಹ್ಯಾದ್ರಿ ನಾರಾಯಣ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಶಿವಮೊಗ್ಗ. ಸೈಕಲ್ ಸವಾರಿ ನಿಮ್ಮ ಮೊದಲ ಪ್ರೇಮವಾಗಲಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕಾಗಿ, ಅಗತ್ಯಕ್ಕಾಗಿ, ಸಂತಸಕ್ಕಾಗಿ, ಹೀಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸೈಕಲ್ಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಯುವ ಸಮುದಾಯದ ಅವಶ್ಯಕತೆಗೆ ಅನುಗುಣವಾದ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಆಕರ್ಷಣೀಯವಾದ ಸೈಕಲ್ಗಳು ದೊರೆಯುತ್ತದೆ. ಮಕ್ಕಳು, ಯುವತಿಯರಿಗೆ ಮನಸ್ಸಿಗೊಪ್ಪುವ ಸೈಕಲ್ಗಳು ವಿವಿಧ ಬಣ್ಣ ಹಾಗೂ ಶ್ರೇಣಿಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿವೆ. ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಬೈಸಿಕಲ್ಗಳು, ಮೋಟರೈಸ್ಡ್ ಟ್ರೆಡ್ಮಿಲ್, ಎಕ್ಸಸೈಸಸ್, ಬೇಬಿ ವಾಕರ್ಸ್, ಟ್ರೈಸಿಕಲ್ಸ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ
7: ಮೂರ್ತಿ ಸೈಕಲ್ ಅಂಡ್ ಫಿಟ್ನೆಸ್, ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್, 60 ರಸ್ತೆ ವೃತ್ತ, ಶುಭಮಂಗಳ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪದ ಹತ್ತಿರ, ವಿನೋಬನಗರ, ಶಿವಮೊಗ್ಗ. ಸೋದರ ಸಂಸ್ಥೆ ಸೈಕಲೋತ್ಸವ, ವಂದನಾ ಸ್ವೀಟ್ಸ್ ಅಂಡ್ ಬೇಕರಿ ಪಕ್ಕ, ಸವಳಂಗ ರಸ್ತೆ, ಶಿವಮೊಗ್ಗ. ಸಂಪರ್ಕಿಸಿ 0818182358083. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 0818285808083. ಸೈಕಲ್ ಗಾಲಿಯೊಂದಿಗೆ ಸಾಗಲಿ ಬದುಕಿನ ಬಂಡಿ.
6: ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ರೇಡಿಯೋ ಶಿವಮೊಗ್ಗ 90.4 FM ಸಮುದಾಯ ಬಾನುಲಿ. ಭರವಸೆಗಾಗಿ, ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಬಾನುಲಿ. ನಾಯಕ್ ದೀಪ್ ಚಂದ್ರ ಅವರು ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯ ಹೆಮ್ಮೆಯ ನಿವೃತ್ತ ಯೋಧರಾಗಿದ್ದು, ದೇಶಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಧೀಮಂತ ಮಾನವ ಸಂಕಲ್ಪಕ್ಕೆ ಜೀವಂತ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯ ಸವಾಲುಗಳಿಂದ ಹಿಡಿದು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ಫೂರ್ತಿಯ ನೆಲೆಯಾಗಿ ಬೆಳೆದ ಅವರ ಜೀವನ ಪಯಣ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಭಾರತೀಯರು ಹೆಮ್ಮೆ ಪಡುವಂತಹದ್ದು. ಪ್ರಸ್ತುತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನಾಸಿಕ್ನಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಧರ್ಮಪತ್ನಿಯೊಂದಿಗೆ ನೆಲೆಸಿರುವ ಶ್ರೀಯುತರು May 19, 1975 ಹರಿಯಾಣದ ಹಿಸಾರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಪಾಬ್ರಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ತಮ್ಮ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ತಾತ ಹೇಳುತ್ತಿದ್ದ ಯುದ್ಧದ ಮತ್ತು ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ರವರ ಕಥೆಗಳಿಂದ ಪ್ರೇರೇಪಿತರಾಗಿ 1994 ಭಾರತೀಯ ಸೈನ್ಯದ ಪಿರಂಗಿದಳ ಸೇರಿದರು. 1999 ಆಪರೇಷನ್ ವಿಜಯ್, ಕಾರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವರ ರೆಜಿಮೆಂಟ್ ಅದ್ವಿತೀಯ ಶೌರ್ಯವನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಿತು. ಇವರ ತುಕಡಿಯ ಶೌರ್ಯ ಸಾಹಸಕ್ಕೆ 12 ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಶೌರ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿ ಲಭಿಸಿದವು. ಆಪರೇಷನ್ ಪರಾಕ್ರಮ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಿಕಂದರಾಬಾದ್ನಲ್ಲಿ ಮಿಲಿಟರಿ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಸಾಗಿಸುವಾಗ ಸಂಭವಿಸಿದ ಭೀಕರ ಆಕಸ್ಮಿಕ ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಬಲಗೈಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡರು ಮತ್ತು ವೈದ್ಯರು ಇವರ ಪ್ರಾಣ ಉಳಿಸಲು 2 ಕತ್ತರಿಸಬೇಕಾಗಿ ಬಂದಿತು. ಜೀವನ ಮುಗಿಯಿತು ಎಂದುಕೊಳ್ಳದೆ ಮಾನಸಿಕ ದೃಢತೆಯಿಂದ ಪ್ಯಾರಾಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ದೈಹಿಕ ಮಿತಿಗಳನ್ನು ಮೀರಿ ಮತ್ತೆ ದೇಶ ಸೇವೆಗೆ ನಿಂತರು. ಪ್ರಸ್ತುತ ಇವರು ಐಡಿಯಲ್ ಸೋಲ್ಜರ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಸ್ಥಾಪಿಸಿ ಇದರ ನೇತೃತ್ವವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡು ಹುತಾತ್ಮ ಯೋಧರ ಸ್ಮಾರಕ ನಿರ್ಮಾಣ, ಬೃಹತ್ ರಾಷ್ಟ್ರ ಧ್ವಜಾರೋಹಣ ಮಾಡುವ, ಅಂಗವೈಫಲ್ಯತೆಗೆ ಒಳಗಾದ ಯೋಧರ ಮತ್ತು ಹುತಾತ್ಮ ಯೋಧರ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಆಸರೆಯಾಗುವ ಉದಾತ್ತ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆಯೇ ರಾಷ್ಟ್ರಾದ್ಯಂತ ಸಂಚರಿಸುತ್ತಾ ಯುವ ಜನತೆಗೆ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಪ್ರೇರಕ ಭಾಷಣ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರು ದೇಶದ ಹೆಮ್ಮೆಯ ಐಕಾನ್ ಆಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಗುರುತಿಸಿದ್ದು, ಇತ್ತೀಚೆಗೆ ವಿಮಾನವೊಂದರಲ್ಲಿ ಇವರನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಪೈಲಟ್ ಮತ್ತು ಸಹ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಎದ್ದು ನಿಂತು ಗೌರವ ಸೂಚಿಸಿದ ವಿಡಿಯೋ ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣಗಳಲ್ಲಿ ವೈರಲ್ ಆಗಿ ದೇಶಾದ್ಯಂತ ಸಂಚಲನ ಮೂಡಿಸಿತ್ತು. ಬನ್ನಿ, ಭಾರತಾಂಬೆಯ ಈ ಹೆಮ್ಮೆಯ ಪುತ್ರನ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಲಿಸೋಣ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಿರೂಪಣೆ ಸಂದರ್ಶನವನ್ನು ರಾಜೇಶ್ ವಿ ಅವಲಕ್ಕಿ ನಡೆಸಿಕೊಡುವರು.
8: ನಮಸ್ತೆ ನಾಯಕ್ ದೀಪ್ ಚಂದ್ ಜಿ.
9: ನಮಸ್ಕಾರ ಸರ್. ಜೈ ಹಿಂದ್.
8: ಜೈ ಹಿಂದ್. ಜೈ ಹಿಂದ್. ಆಪ್ಕೋ ಮಲೆನಾಡ ಹೆಬ್ಬಾಗಿಲು ಶಿವಮೊಗ್ಗಕ್ಕೂ ಹಾರ್ದಿಕ್ ಸುಸ್ವಾಗತ್. ಅವ್ರ ಹಮಾರ ಎಫ್ ಎಂ 90 ಚಾನಲ್ ಕೆ ಲಿಯೇ ಭಿ ಹಾರ್ದಿಕ್ ಸುಸ್ವಾಗತ್. ಔರ್ ಆಪ್ ಜೋ ಸಮಯ ನಿಕಾಲ್ ಕೆ ಹಮಾರ ಸ್ಟುಡಿಯೋ ಪೇ ಆಯಾ ಹೇ ತೋ ಇಸ್ಲಿಯೇ ಆಪ್ಕೋ ಔರ್ ಏಕ್ ಬಾರ್ ಹಾರ್ದಿಕ್ ಶುಭಕಾಮನೆ ಬತಾತೆ ಹುಯೆ. ಆಜ್ ಹಮಾರಾ ಜೋ ಕ್ವಶನ್ಸ್ ಜೋ ಹೇ ಆಪ್ಕೋ ಪೂಛ್ ಜಾಯೆಂಗೆ, ಜೋ ಆಪ್ಕಾ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಹೇ ಉಸ್ಕಾ ಶೇರ್ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಹಮಾರಾ ಶ್ರೋತೃಂ ಕೆ ಲಿಯೇ. ಶುರು ಕರೇ?
9: ಶುರು ಕರಿ.
8: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಅಭಿ ಆಪ್ಕಾ ಏಕ್ ಪಹಲೇ ಸವಾಲ್ ಹೇ ಕಿ ಹಿಸಾರ್ ಕಿ ಮಾಟಿ ಸೇ ಲೇಕರ್ ಭಾರತೀಯ ಸೇನಾ ತಕ್ ವರ್ಷ 1994 ಮೇ ಜಬ್ ಆಪ್ನೆ ಪಹಲಿ ಬಾರ್ ವರ್ದಿ ಪಹನಿ ತಿ ತೋ ಉಸ್ ಪಲ್ ಮನ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಭಾವನಾವ್ ಔರ್ ಸಾಮ್ನೆ ಥೇ ಆಪ್ಕೋ ಲಿಯೇ?
9: ಮೇರೆ ಸಬ್ಸೆ ಸಾಮ್ನೆ ಉಸ್ ಟೈಮ್ ಜಬ್ ಮೇನೆ ವರ್ದಿ ಪಹನಿ ತಿ ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ತೋ ಮೇ ಅಭಿ ಜಿತ್ನೆ ಭಿ ಶ್ರೋತಾ ಉನ್ಕೋ ಜೈ ಹಿಂದ್ ಬೋಲ್ತಾ ಹೂನ್ ಔರ್ ಆಪ್ಕೆ ಚಾನೆಲ್ ಕಾ ಭಿ ಧನ್ಯವಾದ್ ಕರ್ತಾ ಹೂನ್ ಕಿ ಆಪ್ನೆ ಹಮೇ ಇಸ್ ಕಾಬಿಲ್ ಸಮಝಾ ಔರ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಬುಲಾಯಾ. ವರ್ದಿ ಕಿ ಜಬ್ ಬಾತ್ ಆತಿ ಹೈ ನಾ ತೋ ಮೇರೆ ಸಾಮ್ನೆ ಹಮಾರೆ ಮಹಾಪುರುಷ ಥೆ ಜಿನ್ಕಿ ವರ್ದಿ ಕೋ ದೇಖ್ ಕರ್ಕೆ ಮೇನೆ ಭಾರತೀಯ ಸೇನಾ ಕೋ ಜ್ವಾಯ್ನಿಂಗ್ ಕಿಯಾ ಥಾ, ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಕಿ ತುಮ್ ಮುಜೆ ಖೂನ್ ದೋ ಔರ್ ಮೈ ತುಮ್ಹೇ ಆಜಾದ್ ದೂಂಗಾ. ಯಹಾಂ ಪರ್ ಮೈ ಆಪ್ಕೋ ಯೇ ಬತಾನಾ ಚಾಹ್ತಾ ಹೂನ್ ಕಿ ಮೇರೆ ಖಾನ್ದಾನ್ ಮೇ ಕೋಯಿ ಫ್ರೀಡಮ್ ಫೈಟರ್ ನೀ ಥಾ, ಕೋಯಿ ಸೈನಿಕ ನೀ ಥಾ. ಮೈ ಪಹಲಾ ಆದ್ಮಿ ಹೂನ್ ಜೋ ಭಾರತೀಯ ಸೇನಾ ಮೇ ಹುವಾ ಔರ್ ವೋ ಭಿ ಮಾತ್ರ 6 ಸಾಲ ಕಿ ಉಮರ್ ಮೇ ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಕಿ ವರ್ದಿ ಕೋ ದೇಖಾ ಥಾ ಔರ್ ವೋ ಅಪ್ನೆ ವಿಚಾರ ಮೇನೆ ಅಪ್ನೆ ದಾದಾಜಿ ಕೋ ಬತಾಯೇ ಥೆ ಔರ್ ಮೇರೆ ದಾದಾ ಔರ್ ದಾದಿ ಕೆ ಕರ್ಕಮಲೋ ದ್ವಾರಾ ಜಬ್ ಮೈ ಉನ್ಕೆ ಸಾಥ್ ಖೇತಿ ಮೇ ಜಾತಾ ಥಾ ಯಾ ಘರ್ ಪರ್ ರಹತೆ ಥೆ ಕಾಮ್ ಕರ್ತೆ ಥೆ ತೋ ವೋ ಮುಝೆ 71 ವಾರ್ 65 ವಾರ್ ದೇಶ ಆಜಾದ್ ಕೈಸೆ ಹುವಾ ಥಾ ವೋ ಕಹಾನಿಯಾಂ ಸುನಾತೆ ಥೆ ಮತಲಬ್ ಔರ್ ಮೇರಾ ಇರಾದಾ ಔರ್ ಮಜಬೂತ್ ಕರ್ತೆ ಥೆ ಮತಲಬ್ ಮಜಬೂತ್ ಇರಾದಾ ತೋ ಥಾ ಹಿ ಮೇರಾ ಮಗರ್ ಫಿರ್ ಭಿ ಮೇರೆ ಜೋ ಕಹಾನಿಯಾಂ ಸುನಿ ಥಿ ತೋ ಉಸ್ಸೆ ಔರ್ ಜ್ಯಾದಾ ಮಜಬೂತ್ ಹುವಾ ಔರ್ ಉನ್ಹೀ ಕಿ ಬದೌಲತ್ ನೇತಾಜಿ ಕೆ ಕಾರಣ ಹಿ ಜಬ್ ಮೇನೆ ಜೋ ವರ್ದಿ ಪಹನಿ ಥಿ ತೋ ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ಮೇರೆ ಸಾಮ್ನೆ ನೇತಾಜಿ ಕಿ ಹಿ ತಸ್ವೀರ್ ಥಿ ಕಿ ಜೋ ಮೇನೆ ಸಪ್ನಾ ದೇಖಾ ಥಾ ವೋ ಸಕಾರ್ ಹುವಾ ಬೋಲೆ.
8: ತೋ ಆಪ್ಕಾ ಕಹನಾ ಹೈ ಕಿ ಆಪ್ಕೋ ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಜಿ ಕಾ ಪೂರಾ ಮೋಟಿವೇಶನ್
9: ಬಿಲ್ಕುಲ್
8: ಔರ್ ಜೋ ನೇತಾಜಿ ಜಿ ಕಾ ವೋ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ದೇಖ್ ಕೆ ಆಪ್ಕೋ ಭಾರತೀಯ ಸೇನಾ ಮೇ ಭರ್ತಿ ಹೋನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಮೋಟಿವೇಟ್ ಹೋಗೇ. ಶ್ರೋತೃಗಳೇ, ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇರುವಂತಹ ನಮ್ಮ ನಾಯಕ್ ದೀಪ್ ಚಂದಿ ಅವರು ತಮ್ಮ ಬಾಲ್ಯದಿಂದನೇ ತಮ್ಮ ತಾತನವರ ಮೂಲಕ ಕೇಳಿದಂತಹ ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ, 1971 ಇಸ್ವಿಯ ಯುದ್ಧದೇ ಆಗಲಿ, 1965 ಇಸ್ವಿಯ ಯುದ್ಧದ ಕತೆಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಅವರ ಒಂದು ಬಟ್ಟೆ ದ ಆರ್ಮಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ನೋಡಿ ಮೋಟಿವೇಟ್ ಆಗಿ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯನ್ನು ಸೇರಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆಪ್ಕಲಿ ಅವರೇಕ್ ಪ್ರಶ್ನೆ ಹೇ ನಾಯಕ್ ಜಿ, ಏಕ್ ಸೈನಿಕ ರೂಪ ಮೇ ಆಪ್ಕಿ ಶುರುವಾತ್ ಟ್ರೇನಿಂಗ್ನೆ ಆಪ್ಕೆ ಚರಿತ್ರ ಔರ್ ಜೀವನ್ ಕೆ ದೃಷ್ಟಿಕೋನ್ ಕೋ ಕಿಸ್ ತರ ಆಕಾರ ದಿಯಾ ಹೈ?
9: ದೇಖೋ ಬಹುತ್ ಆಕಾರ ದಿಯಾ ಹೈ, ಯೇ ಸಬ್ಕೆ ಲಿಯೇ ಆಕಾರ ಹೈ, ಕ್ಯೂಂಕಿ ಸೇನಾ ಏಕ್ ಐಸಿ ಆರ್ಗನೈಜೇಶನ್ ಹೈ ಜಹಾಂ ಏಕ್ ತೋ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಕಾಮ್ ನೀ ಕರ್ತಾ ಕೋಯಿ, ಪೂರಾ ಮೈಸೆ ಹಮ್ ಹೋ ಜಾತೆ ಹೈ, ಭಿನ್ ಭಿನ್ ಜಾತಿವಾದ ಪ್ರಾಂತವಾದ ಕ್ಷೇತ್ರವಾದ ಸೇ ಆಕರ್ ಕಿ ಭಾರತೀಯ ಸೇನಾ ಬನ್ತಿ ಹೈ, ಮತಲಬ್ ತೋ ಏಕ್ ಅಲಗ್ ಸೇ ಪ್ರೌಡ್ ನೇಷನ್ ಆತಾ ಹೈ. ವಹಾಂ ಪರ್ ಜೀನಾ ರಹನ್ ಸಹನ್ ಕಾ ತರೀಕಾ ಟ್ರೇನಿಂಗ್ ಕೆ ಅಂದರ್ ಹರ್ ಚೀಜ್ ಕೋ ಸಿಖಾಯಾ ಜಾತಿ ಹೈ ಕಿ ಕೈಸೆ ಆಪ್ನೆ ಕಷ್ಟ ಕೆ ಅಂದರ್ ಭಿ ಅಪ್ನಾ ಅಗರ್ ಆಪ್ಕೆ ಶರೀರ ಮೇ ಕಷ್ಟ ಭಿ ಆತಾ ತೋ ಕೈಸೆ ಉಸ್ ಕಷ್ಟ ಕೋ ಭಿ ಸಹಲ್ ಕರ್ಕೆ ಕೈಸೆ ಆಪ್ನೆ ಮುಸ್ಕುರಾನಾ ಸೀಖತಾ ಹೈ, ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತಿ ಕೈಸೆ ಕಿ ಜಾತಿ ಹೈ, ಏಕ ದೂಸರೆ ಕೆ ಪ್ರೇಮ ಕೈಸೆ, ಕ್ಯೂಂಕಿ ದೇಖೋ ಆಪ್ ಕೋಯಿ ಬಂಗಾಲಿ ಹೈ, ಕೋಯಿ ಹರಿಯಾಣಿ ಮೇ, ಕೋಯಿ ಸೌತ್ ಇಂಡಿಯನ್ ಹೈ, ಕೋಯಿ ಪಂಜಾಬಿ ಹೈ, ಕಹಾಂ ಕಹಾಂ ಸೇ ಬಂದೇ ಆತೆ ಹೈ, ಮಗರ್ ಹಮಾರಾ ಲಕ್ಷ್ಯ ಕ್ಯಾ ರಹತಾ ಹೈ? ಏಕ್ ಏಕ್ ಏಕ್ ಸೇನಾ ಕೇಂದ್ರ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಕೋಯಿ ಕಾಮ ನೀ ಕರ್ತಾ, ಸೇನಾ ಮೇ ಹಮಕೋ ಸಿಖಾಯಾ ಜಾತಾ ಏಕ ಆದಮಿ ಗಲ್ತಿ ಕರೋಗೆ ಸಬ್ಕೋ ಪನಿಶ್ಮೆಂಟ್ ಮಿಲೇಗಾ, ಇಸ್ಲಿಯೇ ಸೇನಾ ಮೇ ರೂಲ್ ಆರ್ ರೆಗುಲೇಷನ್ ಹೈ, ಇಸ್ಲಿಯೇ ಸೇನಾ ಚಲ್ ರಹೀ ಹೈ. ಮತಲಬ್ ಆ ಸಿವಿಲ್ ಮೇ ಔರ್ ಸೇನಾ ಮೇ ಯಹಿ ಅಂತರ್ ಹೈ, ಸಿವಿಲ್ ಕೇಂದ್ರ ಆಪ್ ದೇಖಿಯೇ ಹಮ ಛೋಟೇ ಛೋಟೇ ಚೀಜೋ ಕೇ ಲಿಯೇ ಅಡ್ ಜಾತೇ ಹೈ, ಮಗರ್ ಸೇನಾ ಕೇ ಅಂದರ್ ಏಕ ರೂಲ್ ರೆಗುಲೇಷನ್ ಬನಾಯಾ ಹೈ, ಉಸ್ಕೆ ಉಸ್ಕೋ ಉಸಿ ಕೋ ಫಾಲೋ ಕರ್ತೇ ಹೈ, ಉಸ್ಕೋ ತೋಡ್ನೆ ಕಾಮ ನೀ ಕರ್ತಾ ಹೈ. तो ये मुझे बहुत प्रसन्नता मिली कि मैं एक आम आदमी से एक ऐसा डिसिप्लिनी सैनिक बना जो आज तक निभा रहा हूँ। मतलब
8: वेरी गुड, वेरी गुड। तो आपका मतलब है जो स्टेट से है, जो राज्य से है, जो जाति से है, जो प्रांत से है, सब मिलकर एक ही
9: है हम लोग, एक ही। जैसे हम लोग बोलते ना कि ईश्वर, अल्लाह, गॉड, वाहेगुरु सब एक है ना, तो उसी तरह नाम हमारे वहाँ पर भले ही हो, आपका श्रीनिवासन नाम है, मेरा दीपचंद है, कोई सरदार जी है, कोई क्रिश्चियन है, कोई मुस्लिम है, मगर लक्ष्य हमारा एक ही है ना। वहाँ पर मतलब भारत को अगर देखना है ना आपने, तो भारतीय सेना को देखिए आप, तो पूरे भारत आपको नजर आएगा। मतलब
8: बिल्कुल बिल्कुल
9: ये चीज है, मतलब भारतीय सेना के,
8: इसलिए सभी लोग भारतीय सेना को सल्यूट करते हैं।
9: नहीं नहीं, वो भारत को सल्यूट करते हैं कि सेना को,
8: फिर भी सेना हमारा गर्व है ना।
9: नहीं नहीं, वो तो है,
8: हमारा भारतीय सेना हमारा गर्व है।
9: बिल्कुल बिल्कुल,
8: थैंक यू। और अभी 1999 के कारगिल युद्ध के समय सीमा पर हालत बहुत तनावपूर्ण था। जब युद्ध का ब्यूगल बजा तो आपने और आपका साथियों ने खुद को मानसिक रूप में कैसे तैयार किया था?
9: देखो, हम लोग मानसिक रूप से तो उससे पहले तो हम उड़ी सेक्टर में थे, पहले तो आपको ये बता दूं, उड़ी सेक्टर से ही हम लोग ये काम कर रहे थे दस्तगर्द वाला। तो जैसे वहां पर चुटमुट चुटमुट हुई, टुकड़ी के ऊपर फायरिंग किया, तो हमने सोचा वहां पर भी आतंकवादी आ गए हैं, तो वहां जो सेना थी वो संभाल लेगी, मगर हमको नहीं पता था कि इतना भयंकर उन लोगों ने पोस्टर पर कब्जा करके रखा हुआ है, और नीचे से जो सेना आने वाली थी वो लेट हो रही थी आगरा दिल्ली इधर उधर से, क्योंकि इतना बड़ा बेड़ा है, टैंक आ रहे हैं, तोहफे आ रही हैं, इन्फेंट्री आ रही है, इतना संसाधन नहीं थे ना उस टाइम, गाड़ियाँ चलती थी, बड़े बड़े ट्रक। तो हम उड़ी सेक्टर में थे, वहीं पर बारामूला डिस्ट्रिक्ट के अंदर, तो मूव टू कारगिल, तो हमको 48 आवर्स का टाइम दिया था कि 48 घंटों के अंदर आप पहुंचिए। तो हम मेंटली तो हमेशा फौजी प्रिपेयर रहता है, क्योंकि हम तो स्टैंड बाई में वहीं पर थे, और वैसे हमको यही सिखाया जाता है आप 24 घंटे
8: तैयार होना।
9: और एक सैनिक के लिए तो खुशी की बात है कि जिस देश के लिए मतलब आज युद्ध मतलब जो है वो मौके बार बार नहीं मिलते,
8: हर एक सैनिक को, हर एक सैनिक को मिलते हैं, मतलब
9: नहीं मिलता। तो हमको भी जब मूव का ऑर्डर मिला तो हमको 48 आवर्स की बजाय 24 घंटों के अंदर ही अपनी तोपों को तलोलिंग की पहाड़ी पर 6000 की हाइट पर लगा दिया था हम लोगों ने। हाँ, क्योंकि इतना जोश था हमारे अंदर कि हम पीछे ना रहे किसी से, क्योंकि वो सैनिक ही क्या जब मातृभूमि ने आपको पुकारा है और आप पीछे हट रहे हो, नहीं। तो एक बड़ा आनंदित पल था, और एक उस पल के लिए तो सैनिक इंतजार करता रहता है, उसी के लिए हमको पूरी ट्रेनिंग दी जाती है, उसी के लिए हमको वेतन मिलता है, उसी के लिए हमको सब संसाधन खाना पीना मिलता है, और वो वक्त आ गया था और हमको भी मौका मिला इस माटी का कर चुकाने का, और बड़ी खूबी से बेखूबी से निभाया, हमारे दोस्तों ने मिलकर के निभाया। मतलब
8: वेरी गुड, वेरी गुड। तो श्रोत्रे 1999 कारगिल युद्ध समयदली बै ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಯೂರಿ ಸೆಕ್ಟರ್ನಲ್ಲಿ ಬಾರಾಮುಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಯೂರಿ ಸೆಕ್ಟರ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ ಇವರ ಒಂದು ಟೀಮಿಗೆ ಮೆಸೇಜ್ ಬರುತ್ತೆ, 48 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ತಾವುಗಳೆಲ್ಲ ಕೌನ್ಸರ್ ಜಗೇವು ದ್ರಾಸ್ ಹತ್ರ ತಾವು 48 ಗಂಟೆ ಒಳಗೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತೇಳಿ. ಆದರೆ ದೀಪ್ಚಂದ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಸೈನಿಕರಿಗೂ ಸಿಗದಲ್ಲೇ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಅವಕಾಶ ನಮಗೆ ಸಿಕ್ತು, ಅದು ಯುದ್ಧದ ಸಮಯ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಸೈನಿಕರು ಇಡೀ ತಮ್ಮ ಜೀವಮಾನವನ್ನು ಸೈನ್ಯದಲ್ಲಿ ಕಳೆದರೂ ಸಹ ಒಂದು ಯುದ್ಧವನ್ನು ನೋಡಿರೋದಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಒಂದು ಯಾವುದೇ ಎನ್ಕೌಂಟರ್ನ ನೋಡಿರೋದಿಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ತಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನೇ ಮುಗಿಸ್ಕೊಂಬಂದಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ನನಗೊಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ತು, ಇಡೀ ನಮ್ಮ ಬೆಟಾಲಿಯನ್ನು ಕಿ 48 ಗಂಟೆಗಳ ಕೊಟ್ಟಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಮಯ ಇಳಿಸಿ 24 ಗಂಟೆ ಒಳಗೆ ನಾವಲ್ಲಿ ತಲುಪಿದ್ವಿ. ಆ ಥರ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಆ ತುಡಿತಾ ಇತ್ತು, ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಆ ರೀತಿ ಅವರು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ತಲುಪ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾಯಕ್ ದೀಪ್ಚಂದ್ ಮತ್ತು ಅವರ ಸಹಪಾಠಿಗಳಿಗೆ ನಾವು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರೂ ಕಡಿಮೆನೇ ಅನಿಸುತ್ತೆ. ಅವ್ರ ತೊಲಲಿಂಗ್ ಯಾ ದ್ರಾಸ್ ಜೇಸಿ ವಿಷಮ ಪರಿಸ್ಥಿತಿಯೊಮ್ಮೆ ಅವ್ರು ಕಾರ್ಗಿಲ್ ಚೋಟಿಯಂ ಪರ್ ದುಶ್ಮನ್ ಕಾ ಸಾಮನ ಕರ್ತೆ ಹುಯೆ ಸಬ್ಸೆ ಬಡಿ ಚುನೌತಿ ಕ್ಯಾ ಥಿ ಆಪ್ಕೊ?
9: ಏಕ್ ತೊ ಮೈ ಯಹಾಂ ಪರ್ ಯೇ ಬಾತ್ ಕರ್ತಾ ಹೂಂ ಕಿ ಕಾರ್ಗಿಲ್ ಜೋ ಲಡಾಯಿ ಲಡಿ ಥಿ ನಾ, ಕಾರ್ಗಿಲ್ ಏಕ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಹೈ, ಕಾರ್ಗಿಲ್ ಮೇ ಲಡಾಯಿ ನಹೀಂ ಲಡಿ ಥಿ, ಕಾರ್ಗಿಲ್ ಕೆ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಕೆ ಅಂದರ್ ಲಡಿ ಥಿ, ದ್ರಾಸ್, ಬಟಾಲಿಕ್, ಮಾಸ್ಕೋ ಘಾಟಿ, ಇಸ್ಮೆ ಟೈಗರ್ ಹಿಲ್. ತೊ ಹಮ್ ಲೋಗೋ ನೇ ತೊಲೋಲಿಂಗ್ ಸೆ ಲೇಕರ್ ಕೆ ಟೈಗರ್ ಹಿಲ್ ತಕ್ ಕೆ ಲಿಯೆ ಹಮ್ನೆ ಪೂರಾ ಲಡಾಯಿ ಲಡಿ, ಮತಲಬ್ 2 ಮಹೀನೆ ತಕ್. और क्या क्वेश्चन पूछा था आपने भी, जो कि
8: जो आपका इस विषम परिस्थिति का सामने करते हुए सबसे बड़ी चुनौती आपको
9: चुनौती हमारे को देखो स्टार्टिंग में जब हम आए जोश तो था हमारे अंदर, उसके बाद सबसे बड़ी चुनौती आई थी वहां पर मौसम की, मतलब सेकंड हाईएस्ट वर्ल्ड का माइनस टेम्परेचर रहता है, हमारे पास नॉर्मल ही ड्रेस थे मगर जोश हम अंदर कम नहीं था, मतलब जोश हाई था,
8: जोश हाई
9: था। हाँ बिल्कुल स्टाइल बता रहे हैं आपको, मगर कुछ जवानों को क्या था कि डायरेक्टली हमको सीधा मूव कर दिया ऊपर, तो एक तो मौसम है और एक हम लोग जोश के अंदर चढ़े, तो स्टार्टिंग में हमारे को वो कठिनाइयों का सामना करना पड़ा कि हमारे को बड़ी स्टार्टिंग में बड़ी जवानों की क्षति हुई, क्योंकि जैसे हम लोग रस्से के ऊपर चढ़ रहे हैं और वो पाकिस्तान वाले मजबूती से बैठे हुए, क्योंकि तो बंकर बना के बैठे, हम लोग यहाँ पर फायरिंग कर रहे थे, वहाँ पर हमारे पास 120 मोटर AM-50 था, 8 दली से था मैं, तो उस मोटर का ये काम रहता है बिल्कुल इन्वेंट्री के पास में रहती है, भारतीय तोपखाने की सबसे छोटी तोप रहती है मगर काम बहुत बड़ा रहता है, 90 डिग्री भी अगर कोई दुश्मन पीछे बैठा हुआ दीवार के या पहाड़ के पीछे बैठा हुआ है तो 90 डिग्री फायर करते हैं, ऊपर से गोला डलता है ऊपर से ही निकलता है। हाँ एक तो ये फायदा था हमारे को क्योंकि वो पहाड़ों के लिए बनाई गई मोटर्स बोलते हैं उसको, तो मोटर्स पहाड़ों के लिए बनाई गई है, तो हमको उस चीज़ का डर नहीं था। स्टार्टिंग जैसे हमारे जवान ऊपर चढ़े रस्सा लेकर के, तो वहाँ पाकिस्तान वाले जैसे पहला जवान चढ़ा उन्होंने देखा आए उन्होंने पत्थर भी लुटका दिया है, तो हमारे 10-12 जवान जो एक के पीछे एक थे वो सीधा हजारों सैकड़ों फीट गहरे नाले में गए क्योंकि हम लोगों को जोश तो था मगर जोश के साथ ये भी नहीं था कि ऊपर दुश्मन कितना मजबूती से बैठा हुआ है, वो चीज़ का हमको काफ़ी कैजुअल्टी होने के बाद में एहसास हुआ। मौसम की तो मार ही थी वहाँ पर, दिन में हम छुप के रहते थे वहाँ,
8: सिर्फ रात में ही
9: युद्ध लड़ा हम लोग, दिन में अपना तैयारी करते थे मेंटेन करते थे, ऐसा नहीं कि वहां पर ऐसे बैठ जाओ, मतलब पहाड़ी के नीचे जहां पर आपको कोई बंकर नहीं बने हुए थे वहां पर ओपन एरिया है,
8: बहुत
9: एरिया है, मतलब और हमारे लिए एक नया एरिया है भाई, अभी क्योंकि मूव जब करते हैं बंदे तो वो एरिया का पता चलता नहीं कभी बार मूव में कि ये हिंदुस्तान के अंदर है पाकिस्तान के अंदर, क्योंकि जोश में ऐसा रहता है कभी कभी आगे ही पहुंच जाते
8: उस तरफ ही
9: और हुआ कई बार ऐसी चीजें, मतलब हाँ नहीं उन सही बता रहे हैं आपको, क्योंकि जोश एक ऐसी चीज होती है, जैसे कुछ प्लाटन में अभी जैसे आपको बातें चल रही है तो एक सैनिक ही मैदान युद्ध के अंदर है ना अपने आप को कुर्बान कर सकता है, जैसे हमारे जो ओपी अफसर रहते हैं जब ऊपर पहुंच गए हैं तो चारों तरफ दुश्मन से घिर चुके हैं, तो उस अधिकारी ने हम लोगों को वायरलेस सेट पर फोन किया और अपना जीआर दिया, अपना खुद का डेटा दिया, यहाँ गोला आने दो, मतलब अपने आप को निसार करने के लिए, तो अब ये कौन कर सकता है, एक सैनिक ही कर सकता ना। देश के अंदर आज जैसे कई बंदे बोलते थे यार फौजियों के अंदर घुटनों में दिमाग है, भाई घुटनों में दिमाग इसलिए क्योंकि आज राष्ट्र को सर्वप्रथम रखते हैं, आप सोचिए कि कौन आदमी है कि ये तो मरेंगे, जैसे अटल बिहारी वाजपेयी ने बोला था कि हम तो डूबे हैं सनम तुम कभी लो डूबे, तो उसने अपना जीआर दे दिया, तो वहां भी हैरान हो गए कि क्या कर रहे हो, बोला कोई रास्ता ही नहीं है ना, चारों तरफ से घिर चुके हैं तो आप यही गोला आने दो ताकि ये भी मरेंगे, हालांकि वो जिंदा रहे मगर ये भी एक जिगरा चाहिए ना कि अपने ऊपर ही एक बोलो कि भाई यही पढ़ाने दे मेरा अपना, जैसे आज के टाइम में मोबाइल में लोकेशन भेजते हैं तो वहाँ का जीआर बोलते हैं, तो उसने अपना यहाँ का जीआर दिया, बैरिंग एलिवेशन ये इतने भाई इतने मैं इधर बैठा हूँ यहाँ पर गोले आने दो, तो यहाँ पर गोले आएंगे तो दाएं बाएं भी आएंगे, मतलब तो ये भी एक जिगरा चाहिए, मतलब तो उधर ऐसे नहीं थे माइंड में फुलादी आदमी थे, मतलब ऐसा नहीं था कि भारतीय सेना के अंदर एक सैनिक ने कभी पीठ दिखाई हो, कभी भी किसी सैनिक ने वहां पर पीठ
8: नहीं, हम लोग भी नहीं सुना है ऐसा,
9: नहीं सुने वो भी नहीं, आप जब तक संसार के अंदर हम लोग प्रवास करेंगे
8: कभी भी सैनिक, हमको भी भारतीय सेना पे गर्व है, हम लोग बहुत सम्मान करते हैं, हम सभी सैनिकों को वो कोई रैंक में है, वो जो नायक भी है सूबेदार भी है सूबेदार मेजर भी है जनरल भी है कोई भी है, सिर्फ हम लोग सोल्जर
9: तो सेना में, चाहे वो हमारे सेना में जवान रहता है चाहे वो ब्रिगेडियर पहुंच जाए जवान ही जवान ही रहेगा, मतलब रैंक तो एक पहचान के लिए एक पद के लिए कमांड एंड कंट्रोल के लिए बनाए जाते हैं, वरना काम सबका रहता है, जैसे जैसे रैंक बढ़ता है वैसे वैसे काम भी बढ़ता है, जवाबदारियां बढ़ती है, ऐसा नहीं कि भाई सबसे ज्यादा सिपाही का ही काम रहता है, वो सिपाही से क्या सीखता है बंदा, जैसे अपने सिविल में भी स्टार्टिंग से सीखता है बंदा, पहली क्लास में पढ़ता है बच्चा दूसरे में जाता है, वैसे ही वहां पर भी है, जैसे जैसे आपकी सिखलाई होती जाएगी वैसे वैसे आपकी प्रमोशन होती जाएगी और जवाबदारियां बढ़ती जाएगी।
8: So once a soldier, always
9: जवान,
8: a soldier.
9: जवान रहता सभी आदमी क्योंकि सैनिक कभी बूढ़ा नहीं होता है, मतलब
8: वही रैंक मैंने सुना है जनरल ने कहा था once a soldier, always a soldier.
9: बिल्कुल बिल्कुल जनरल मानेकशॉ
8: रैंक हाँ मानेकशॉ जी फील्ड मार्शल जी कहा था कि मैं सिर्फ सिपाही है अभी, रैंक तो फील्ड मार्शल हो सकता है बट आई एम ए सोल्जर, वंस ए सोल्जर ऑलवेज ए सोल्जर। सलाम है सर जी का, सर हेल्ता इधर इधरवर्गो कारगिल युद्धदल्ली अवरदु ಫಸ್ಟ್ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿರೋದು ಏನು ಅಂದ್ರೆ ಕಾರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ದೊಡ್ಡದಾದಂತ ಅಡೆತಡೆ ಯಾವ್ದಿತ್ತು ಅಂತ ಕೇಳಿದಕ್ಕೆ ಫಸ್ಟ್ ಅವ್ರು ಹೇಳಿರೋದು ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿನ ವಾತಾವರಣ, ಆ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಮೈನಸ್ ಕಿತ್ನೆ
9: ಮೈನಸ್ ಟೆಂಪರೇಚರ್ ಸರ್ 60
8: ಮೈನಸ್ 60 ಮೈನಸ್ 50 ಮೈನಸ್ 40 ಹಿಡಿದು ಮೈನಸ್ 60 ಟೆಂಪರೇಚರ್ನಲ್ಲಿ ಅವರು ತಕ್ಷಣ ಯುದ್ಧ ಭೂಮಿಗೆ ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಮೆಸೇಜ್ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಇದ್ದಂತಹ ಬಟ್ಟೆನಲ್ಲೇನೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ದ್ರಾಸ್ ಸೆಕ್ಟರ್ ಕಡೆ ಎಲ್ಲ ತಮ್ಮ ಉರಿಯಿಂದ ದ್ರಾಸ್ ಕಡೆಗೆಲ್ಲ ಹೊರಟಿದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಅಂತಹ ಮೈ ಕೊರೆಯುವ ಚಳಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲದೆ ಕೇವಲ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವಿದ್ದೀವಿ, ದೇಶ ನಮಗಿಂತ ಅವಕಾಶ ಮತ್ತೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋಂಥ ಉತ್ಸಾಹದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಹೋದರು. ಜೊತೆಗೆ ಅಷ್ಟರ ಒಳಗಡೆ ಪಾಕಿಸ್ತಾನಿ ಸೈನಿಕರೆಲ್ಲ ಮೇಲ್ಗಡೆ ಬೆಟ್ಟಗಳಲ್ಲಿ ಬಂಕರ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರು ಆ ಚಳಿನೆಲ್ಲ ತಡ್ಕೊಳ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ರು. ಮೇಲಿಂದ ಇವರು ಬೆಟ್ಟ ಹತ್ತಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗುಂಡು ಹೊಡೆದು ಅವರನ್ನು ತಳ್ತಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲು ಬೌಂಡ್ ಇಂಥದ್ದು ಬಂಡೆಗಳನ್ನು ಮೇಲ್ಗಡೆಯಿಂದ ತಳ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಬಂಡೆಗಳು ಜಾರಿ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಎಷ್ಟೋ ಜನ ಸೈನಿಕರು ಹುತಾತ್ಮರಾಗಿದ್ದಾರೆ ಅಥವಾ ಕೈಕಾಲು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ನಾಯಕ್ ದೀಪ್ಚಂದ್ ಅವರು ತಮ್ಮ ಅನುಭವಗಳನ್ನ ಹಂಚ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಆಫೀಸರು ಮೇಲ್ಗಡೆ ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ನಾಲ್ಕು ಕಡೆಯಿಂದ ಪಾಕಿಸ್ತಾನಿ ಸೈನಿಕರು ರೈಫಲ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಹತ ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ತಮ್ಮ ಬೆಟಾಲಿಯನ್ಗೆ ಅವರ ಪೊಸಿಷನನ್ನೇ ಕೊಟ್ಟು ಇಲ್ಲಿಗೆ ನೀವು ಮೋರ್ಟಾರಿಂದ ರಾಕೆಟನ್ನು ಹಾಕ್ಬಿಡಿ ಅಂಥೇಳಿ ತಮ್ಮ ತಾವು ಹುತಾತ್ಮ ಮಾಡಿಕೊಂಡಂತಹ ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನು ಸಹ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಹಂಚ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ಸೈನಿಕರನ್ನು ಹೊಂದಿರುವಂಥ ಭಾರತೀಯ ಸೇನೆ ನಮಗೆಲ್ಲರೂ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಿದರೂ ತಪ್ಪಾಗಲಾರದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಆಗಲೇ ಆ ಪ್ರಶ್ನೆ ಆಪ್ಕೆಲಿಯೇ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಮೈದಾನ ಕಾ ವಹಾ ಏಕ ಫಲ್ ಕೌನ್ಸಾ ಹೇ ಜೋ ಆಜ್ ಬಿ ಆಪ್ಕೋ ಯಾದೋ ಮೇ ಸಬ್ಸೆ ಗೇರಾ ಔರ್ ಜೀವಂತ ಹೇ.
9: देखो दो पल मेरे को एक याद आते हैं. एक तो स्टार्टिंग में जब अपनी तोपों को लगा 6000 की हाइट के ऊपर तो सभी आदमी तलोलिंग के ऊपर, क्योंकि एक तो पहले वहाँ पर हम बता देते कि हम तो जवान आदमी थे. अभी तो हमको सब याद है 5140 4875 सभी पोस्टों का नाम याद है, मगर हमको तो तलोलिंग और टाइगर हिल दो ही पहाड़ियों का नाम था. हमको बैरिंग एलिवेशन मिलता था कि बेटा ये पहाड़ी है ये बैरिंग एलिवेशन लगाओ. तो हम लोगों ने भी जब तोपों को लगाया हुआ था तो हमारे जो कमांडिंग ऑफिसर थे कर्नल गिरीश कुमार महेंद्री रहता सेना मेडल उनको मिला कारगिल में. तो वो डिप्टी की ड्यूटी कर रहे थे वहाँ पर और वो फायरिंग प्लानिंग कर रहे थे वहाँ पर तलोलिंग का ही. तो सब आदमी तोहफे फायरिंग कर रही थी तलोलिंग पे. तो जहाँ पर टारगेट में घोड़ा चाहिए था वो सब डायरेक्ट कर रही थी. तो सब आदमी कभी इधर गिर रहा था कभी उसका इधर गिर रहा था. फिर हमको मौका मिला कि भाई लाइट रेजिमेंट को देख लीजिए. तो हमारी 12 की 12 तोहफों ने भारत माता की जय बोल करके जैसे घोड़ा खींचा, जिस तोप के ऊपर मैं था वही तोहफा घोड़ा तलोलिंग के ऊपर हिट हुआ. तो मैं यहाँ पर ये भी करना चाहता हूँ कि मैं ही बेस्ट फायरर नहीं था वहाँ पर. कहीं आप सोचो कि यार रेडियो बैठ करके दीपचंद बोला, मैं नहीं. भगवान जब देता है ना आपको छप्पर फाड़ के देता है.
8: बिल्कुल बिल्कुल सही.
9: तो ये मेरे साथ में हुआ क्योंकि हम लोगों को जब युद्ध लड़ रहे थे स्टार्टिंग में मेरा दोस्त मुकेश कुमार और मैं, हमारे जूनियर को बोला था कि आप लोग जिसको चाहिए बंदों को छांट दो. तो हम दोनों को नहीं छांटा, हम लोगों ने हमको छोड़ दिया भाई ये नहीं चाहिए हमको. हालांकि सीनियर हम थे दोनों, जूनियर को ले लिया. तो हमारे को बड़ा फीलिंग आई यार सीनियर होकर के भी हमको ये बोलते हैं हमको नहीं चाहिए. मगर जो हमारे सीनियर थे खेमराज राणा सुभाष चंद्र जी, उन्होंने बोला ठीक है ले लिया तुम लोग. हाँ जो फालतू बंदे तुम लोग नहीं लेना चाहते ये फालतू ये हमारे को दे दो. मतलब हम लोग ऐसे देखिए मतलब मायूस भी थे सीनियर होकर के भी, लेकिन काम हमारे साथ भगवान ने ऐसा करा दिया कि सब आदमी नमन करने लगे. मतलब या तो हमारे को ले नहीं रहे थे बंदे कि ये तो मतलब ठीक ठाक नहीं काम करते, मगर हमारे हाथों से काम अच्छे इतना करा दिए. तो इसलिए कभी कभी किसी को भी आप उसमें मत आको ये
8: नीचे
9: या ऊपर है. मतलब एक तो वो पल मेरे को फर्स्ट में याद आता है. दूसरा पल मेरे को मेरे दोस्त की, जो मेरा मुकेश कुमार दोस्त है, जब टाइगर हिल की लास्ट लड़ाई लड़ रहे थे तो मेरे इन्हीं हाथों उन्होंने आखिरी सांस लिया था. वो दोनों पल मैं जब तक शरीर में सांसें हैं तब तक नहीं भूल सकते.
8: नहीं भूल सकता,
9: नहीं भूल सकते, क्योंकि कारगिल का जैसे वाक्य आया फर्स्ट प्रोटी तो मुझे मेरा दोस्त याद आता है. बाद में मेरे को ये गोला बारूद वाली बात याद आती क्योंकि भाई से बढ़ के दोस्त था वो. और आज भी 27 साल हो चुके हैं मगर उस चीज़ को आज भी मैं नहीं भूला. आज एकदम से आंखों से भूल भी नहीं सकते हैं कितना भी आप कोशिश करिए. मतलब क्योंकि जो जो पल हमने जिया है ना वो हमने अपनी बीवी के साथ भी नहीं जिया जो हम दोनों ने सिया है. उससे बढ़कर कर क्या हो सकता है. मतलब एक साथ सोते थे एक साथ खाते पीते थे. काश शब्द रह गया बस खाली कि काश आज वो होता तो क्या करते.
8: ब्रदर फ्रॉम अदर मदर.
9: बिल्कुल ब्रदर से भी बढ़कर था, भाई से बढ़कर के था. क्योंकि ब्रदर इज द ब्लड रिलेशन. वो रिश्ता एक अनमोल रिश्ता था. मतलब पंजाब का रहने वाला मैं हरियाणा से, दोनों की तकड़ी दोस्ती सब बटालियन को पता था. मतलब और आखिरी यहाँ तक खींच के लेके आए, काफी साथी गए हमारे आखिरी तक यहाँ खींच के लेके आए और आखिरी में उन्होंने साथ छोड़ दिया, तो वो दोनों पल
8: कभी नहीं भूल,
9: कभी नहीं भूलने वाले, भूलने वाली मेमोरी है नहीं सर जीवन का। मतलब इतना याद हमारे को बच्चों को जन्मदिन पे नहीं आते जितना कि वो पल
8: नहीं
9: भूल पाते सर।
8: काफी भावपूर्ण
9: नहीं बहुत था, मतलब क्योंकि बड़ी ट्रेजी है कि लास्ट में आपके साथ में मतलब बिल्कुल ऑन द स्पॉट हम दोनों बैठे हुए हैं, सीधा बम आता है यहाँ से उड़ जाता है, ब्लड चल रहा है, धड़कन चल रही है, नब्ज चल रही है, मगर गर्दन नहीं, मैं अपना कोट लगाता हूँ, सब आदमी घबरा जाते हैं और मेरे इन्हीं हाथों के अंदर वो आखिरी सांस लेता है। वो पल ये था कि काश इसकी जगह मैं क्यों नहीं गया, क्योंकि देश के लिए शहीद होना भी आम उसकी बात नहीं, मतलब नसीब वाले जाते हैं,
8: नसीब वाले
9: लपड़े लेके जाते हैं, तो मैं उस टाइम सोचता था काश मैं क्यों नहीं गया इसके साथ, क्योंकि सैनिक राष्ट्र के लिए जीता है। मतलब आज भी
8: तो आज क्या है ना, आप नहीं गए तो फिर ये जो स्टोरीज जो है इसके हिसाब से स्टोरीज और आप सभी लोगों को बता के मोटिवेट कर रहे हैं ना, दैट इज ऑल्सो वन ऑफ द ग्रेटेस्ट सर्विस टू द नेशन। ये भी एक हमारा राष्ट्र के लिए एक
9: ऊपर वाले रखा तो उसको तो कुछ नहीं कर सकते हैं,
8: तो इसके लिए आपको रखा हुआ होगा, क्योंकि मुकेश जी का स्टोरीज जो है सबको बताने के लिए ही रखा हुआ होगा। बट फिर भी हम लोग आपका जो अनमोल रिलेशनशिप था, फ्रेंडशिप था, उसके लिए हम आभारी हैं। भगवान उनका आत्मा को शांति दे दे, वो हम प्रार्थना करेंगे। ಶ್ರೋತೃಗಳೇ, ನಾವೀಗ ಅವ್ರ ನಮ್ಮ ದೀಪ್ಚಂದ್ ಸರ್ ಅವರು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ದೇನು ಅಂತಂದರೆ, ಈ ಕಾರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಇನ್ನು ಪರಾಕ್ರಮ ಇದರಲ್ಲಿ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಮತ್ತು ಮರೆಯಲಾಗದಂತೆ ಅದರ ಘಟನೆ ಅಂತಂದಾಗ ಅವರದೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅವರ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದಂತಹ ಸಹಪಾಠಿ ಶ್ರೀಯುತ ಮುಕೇಶ್ ಕುಮಾರ್ ಜಿ ಅವರು, ಇವರಿಬ್ಬರು ಸೀನಿಯರ್ ಆಗಿದ್ದರೂ ಸಹ ಕಾರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಟೀಮ್ ಮಾಡಿದಾಗ ಕೆಲವು ಹಿರಿಯರು ಇವರನ್ನ ನಮ್ಮ ಟೀಮಲ್ಲಿ ಬೇಡ ಅಂತ ಬಿಟ್ಟಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಬ್ಬ ಕಮ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಇವ್ರನ್ನ ಅವ್ರ ಟೀಮಿಗೆ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡ್ರು. ಈ ಎಂತಹ ಒಂದು ಅವರಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ತು ಅಂದ್ರೆ, ಇವರು ಗುರಿ ಇಟ್ಟು ಹೊಡೆದಂತಹ ಮೋರ್ಟಾರು ಸೀದಾ ತೋಲಲಿಂಗಿನ ಮೇಲ್ಗಡೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಎನಿಮಿ ಬಂಕರ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಶತ್ರು ರಾಷ್ಟ್ರದ ಬಂಕರ್ನ ಇದು ಮಾಡಾಕ್ಬಿಡ್ತು, ಧ್ವಂಸ ಮಾಡಾಕ್ಬಿಡ್ತು. ಧ್ವಂಸ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಇಡೀ ಅವರ ರೆಜಿಮೆಂಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದು ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸ್ತವ್ರು, ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ನಮ್ಮ ರಿಜೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಆದರೆ ನಾವು ಹೊಡೆದಂತಹ ಗುರಿಯಿಂದನೇ ಬಂಕರ್ ನಾಶ ಆಗಿ ಆ ತೊಲಲಿಂಗನ ಮತ್ತೆ ನಾವು ರೀಕ್ಯಾಪ್ಚರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಯಿತು ಅಂತೇಳಿ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೇ ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರ ಸ್ನೇಹಿತನಿಗೆ ಆ ಒಂದು ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಬಂದು ಕುತ್ತಿಗೆ ಸೀಳಿ ಎದೆಗೆ ಹೊಡೆತ ಬಿದ್ದು ನಾಡಿ ಮಿಡಿತ ಇಲ್ದಲೇ ಇರುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರ ಕೋಟನ್ನು ಅವರಿಗೆ ಹೊಚ್ಚಿ ತಮ್ಮ ಕೈನಲ್ಲೇ ಅವರ ಒಂದು ಅಂತಿಮ ಉಸಿರನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಾಗ ಆದಂತಹ ನೋವನ್ನು ಇವತ್ತು ನಾನು ಮರೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಭಗವಂತ ಯಾಕೆ ನನ್ನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಬಾರ್ದಿತ್ತು ಅನ್ನೋಂಥ ಒಂದು ಭಾವನೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾಯಕ್ ದೀಪ್ ಚಂದ್ ಅವರು. ಆದರೆ ಅದೇ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಬಹುಶಃ ಸರ್ ಅವರ ಒಂದು ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನವನ್ನು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಶ್ರೋತೃಗಳಿಗೆ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ, ಜನಗಳಿಗೆ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ, ಆ ಮುಖಾಂತರ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸೈನಿಕರ ಸಾಹಸ ಧೈರ್ಯವನ್ನು ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಭಗವಂತ ಅವ್ರನ್ನ ಉಳಿಸಿದ್ದಾನೆ ಅಂಥೇಳಿ ಅವರ ಒಂದು ಸ್ನೇಹಿತನ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಚಿರಶಾಂತಿಯನ್ನು ಕೋರೋಣ. ಇಂತಹ ಉದಾತ್ತ ಧೈರ್ಯ ಇಲ್ಲಂಥ ಸೈನಿಕರನ್ನು ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸೇನೆ ಹೊಂದಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ಸದಾ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥಸ್ಮರಣೀಯರಂತ ಹೇಳ್ತಾ ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಹೋಗೋಣ. ಮುಂದಿನ ಆಗಲೇ ಪ್ರಶ್ನೆ ಆಪ್ಕೆ ಲಿಯೆ, ಆಪರೇಷನ್ ರಕ್ಷಕ್, ಆಪರೇಷನ್ ವಿಜಯ್ ಅವ್ರ ಆಪರೇಷನ್ ಪರಾಕ್ರಮ್, ಇನ್ ತಿನ್ನೋ ಅಭಿಯಾನೋ ಮೇ ದೇಶ್ ಕಿ ಸೇವಾ ಕರ್ನೆ ಕಾ ಆಪ್ಕಾ ಅನುಭವ್ ಕೈಸಾ ರಹಾ? ಇನ್ ತಿನ್ನೋ
9: अनुभव बहुत अच्छा रहा, क्योंकि देखो ऑपरेशन रक्षक था तो पहली बार जम्मू कश्मीर हमको देखने को मौका मिला, पहली बार AK-47 हाथों में लिया, कभी संजय दत्त जी का जब टांडा में नाम आया था तब सुना था कि AK-47 वो उनके पास मिली या देखी या जो भी था, हमको इतना ज्ञान नहीं था और आज हमारे हाथों में थी मतलब, और कभी हमने कश्मीर की कली के अंदर कश्मीर को देखा था तो आज साक्षात उसमें देख रहे थे, मगर हमारे उत्साह था कि भाई इस कश्मीर की वो धरती जहाँ पर 1948 के अंदर पहला परमवीर चक्र अपने सोमनाथ शर्मा जी को मिला था, जब फर्स्ट युद्ध हुआ था अपना देश आज़ादी के बाद में, तो वहाँ धरती के ऊपर खड़े थे हम लोग उस ओल्ड एयरपोर्ट पर जहाँ पर पहला अपना जहाज उतरा था, तो काफ़ी चीज़ें यादें थी मतलब कि वो राजा हरि सिंह का कश्मीर जिसके बारे में कभी हमने पढ़ा था कि क्या पल हुआ होगा, कैसे हुआ होगा उस टाइम, तो मतलब उस काल्पनिक थे कि भाई वो जो आए थे दहशतगर वो कहाँ तक पहुँचे थे या गटरी जो भी आए थे कहाँ तक आए थे, वो तो वो पल काफ़ी जो किताबों के अंदर थी वो ऑन ग्राउंड में देखते थे। मतलब कभी पिक्चरों के सीन आते थे कि भाई गुलमर्ग के अंदर पिक्चरों की शूटिंग हो रही है, पहलगाम में हो रही है, कभी ये सेना के पल आते थे, कभी ओल्ड पेड़ ओल्ड पेट के आते थे। मतलब ये चीज़ें थी तो हम उत्साही थे, बर्फ पहली बार देख रहे हैं। मगर हमारा रूल्स अलग था, हमारे उस्तादों ने इकट्ठा किया, बेटा हम लोग यहाँ पर
8: मौज मस्ती
9: मतलब मौज मस्ती

0: चला दीपचंद से छलांग लगाई, बक्सा खींचा, आग उग लगी थी, आग उग बुझाया मैं, क्योंकि मेरा जल रहा था, मेरे को पता नहीं है। तो बंदों ने दोस्तों ने मेरे को उठाया, उठाया किसने आंतड़ी पकड़ रखी, क्योंकि पेट तो पूरा फट चुका था, क्योंकि यहाँ से यहाँ तक मेरे पूरा पेट फटा हुआ, टाँके पूरा आई हुई है। तो किसी ने ऐसे बचा खुचा टांग टूंग ये पकड़ा, तो वो बहुत जोर जोर से रोड़े थे। मैं उनको बोलता यार रो मत, वो बोले सर आप चुप रहिए, क्योंकि टाइम ऐसा था कि उनको लग रहा था ये ब्लड गर्म है इसलिए बंदा बोल रहा है और उंदा जाएगा। और वैसे ही हुआ, जैसे हॉस्पिटल में पहुँचते हैं डॉक्टर बोलता है इधर डेथ, मगर जो मेरे कमांडिंग ऑफिसर थे कर्नल गिरीश कुमार महेंद्र दत्ता वो भाव हो जाते हैं, पूरी बटालियन खड़ी हुई है, हमारे सोजर मेजर मदन लाल साहब पूरी ब्रिगेड खड़ी हुई है। बोले सर आपको नहीं पता इस जवान ने दोनों प्रकरणों में, ऑपरेशन रक्षक में लगा लो, कारगिल में लगा लो, क्या क्या काम किए हैं, प्लीज आप कुछ भी करिए। तो उन्होंने प्रेस करने के बाद डॉक्टर उनको बोलने के बाद दोबारा चेक करता है, ना वो चेक करता
1: पल्स
0: है, पल्स चेक करता है, बोलता सर 5% चांसेस है किसी टांगे काट दी जाए। तो कर्नल साहब ने साइन किया, बोले मेरे हाथ में 5% है, बाकी भगवान भरोसे हैं। वो बोले ये आध्यात्मिक आदमी है, आप गर्दन मत काटो, जो काटना काट दो, हम बैठे खिलाएंगे। मेरे कमांडिंग ऑफिसर ने बोला और ऑपरेशन शुरू हो गया, साइन कर दी, क्योंकि हमारे तो माँ बाप कमांडिंग ऑफिसर रहता है, घर पे तो कोई साथ में नहीं थे। यहाँ ऑपरेशन शुरू हो गया और वहाँ मंदिर में पूजा पाठ शुरू हो गई, इसने खाना नहीं खाया, पूरी रात मेरा ऑपरेशन चला था, 17 बोतल मुझे
1: ब्लड
0: चला था पूरी रात कंटिन्यूटली, पूरी बटालियन लगी थी खून देने के लिए। डॉक्टर ने बोला था 48 आवर्स का टाइमिंग है, अगर इसको होश आ जाएगा तो, और जाको रखे सही है मार से गिना कोई 12 घंटे बाद ही मेरी आंखें खुल गई। और जब मेरी आंखें खुली तो मेरे जो साथी थे यहीं महाराष्ट्र के धाने संतोष धाने उमेश, उन्होंने बताया कि हमने जब आपको होश आया तो नर्स को बताया, नर्स ने डॉक्टर को फ़ोन किया और डॉक्टर ने कमांडिंग ऑफिसर को फ़ोन किया कि सर जवान को होश आ गया है, और कमांडिंग ऑफिसर के मुँह से निकला कि अभी नहीं मरेगा। तो डॉक्टर बोले सर मैं डॉक्टर हूँ या आप हूँ मतलब। तो कमांडिंग ऑफिसर बोले सर मैंने उस जवान को देखा है, वैसे हमारे कर्नल साहब की मुंह से निकली हुई बातें थी और आज आपके सामने में बैठा हुआ हूँ मतलब।
1: बिल्कुल बिल्कुल शत्रुगळे एनिल्ल ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम मूरल्लू भागवहिसिदंत हिरिय नायक आदंत ನಮ್ಮ ದೀಪ್ಚಂದ್ ಅವರು ಆಪರೇಷನ್ ಪರಾಕ್ರಮ್ನಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೂ ಅವರು ಕಾರ್ಗಿಲ್ದ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಹೇಳಿದರು, ದಟ್ ಈಸ್ ಆಪರೇಷನ್ ವಿಜಯ್, ಹಾಗೆಯೇ ಆಪರೇಷನ್ ರಕ್ಷಕ್ನಲ್ಲೂ ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಆದರೆ ಆಪರೇಷನ್ ಪರಾಕ್ರಮ್ನಲ್ಲಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಮೇಲೆ ಯಾವಾಗ ಟೆರರಿಸ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗಿತ್ತು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಆ ಬಾಕ್ಸ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ತೆಗೆಯುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದು ಸ್ಫೋಟ ಆಗ್ತದೆ. ಸ್ಫೋಟ ಆದಾಗ ಇವರ ಹವಾಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಪೂರ್ತಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಚುಚ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಇವ್ರಿಗೂ ಸಹ ಹೊಟ್ಟೆ ಸೀಳಿ ಇಡೀ ಮುಖಕ್ಕೆಲ್ಲ ಚುಚ್ಚಿ ಕೈ ಬಲಗಡೆ ಕೈ ಏನಕ್ಕೂ ಬಲದಂಗಾಗಿ ಎರಡು ಕಾಲಿಗೂ ಏಟು ಬಿದ್ದಿರುತ್ತೆ. ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರನ್ನು ಹವಾಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಇವರಿಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿ ಇವರೇನು ಬದುಕೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇವರನ್ನು ಅಲ್ಲೇ ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅವರ CO ಅವರನ್ನು ಇದು ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇವ್ರು ಬದುಕಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಡಾಕ್ಟ್ರ ಹತ್ರ ತೋರಿಸಿದಾಗ ಡಾಕ್ಟ್ರು 5% ಚಾನ್ಸ್ ಕೊಡ್ತೀವಿ, 95% ಭಗವಂತಂದು, ಆದರೆ ಅವ್ರ ಕಾಲನ್ನ ತೆಗೆದ್ರೆ ಮಾತ್ರ ಅವ್ರು ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ, ಇಲ್ಲದ್ರೆ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. ಅವಾಗ ಒಬ್ಬ ಜವಾನಿಗೆ ಅವನ CO ಅವರೇ ಕಮ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಆಫೀಸರೇ ತಂದೆ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ತಂದೆ ಅವರು ಪರ್ಮಿಷನ್ ಸೈನ್ ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ಅವರಿಗೆ ಎರಡು ಕಾಲನ್ನ ತೆಗೆದು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿ ಸುಮಾರು ದಿನಗಳ ನಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರಜ್ಞೆ ಬರುತ್ತೆ. ಪ್ರಜ್ಞೆ ಬಂದಾಗ ನರ್ಸು ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ, ಡಾಕ್ಟ್ರು CO ಹೇಳಿ, CO ಹೇಳ್ತಾರಂತೆ ಇನ್ನು ಅವ್ರು ಸಾಯಲ್ಲ ಅಂತ. ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಹೆಂಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ, ನಾನು ಡಾಕ್ಟ್ರ ನೀವು ಡಾಕ್ಟ್ರ್ ಅಂದಾಗ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರು ಅಂತ ನನಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತು, ಅವ್ರು ಇನ್ನು ಕಣ್ಣ ತೆರೆದ್ರು ಪ್ರಜ್ಞೆ ಬಂತು ಅಂದರೆ ಅವ್ರು ಸಾಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಇವತ್ತು ಆ ಒಬ್ಬ CO ಒಂದು ಸಪೋರ್ಟು ಅಥವಾ ಒಂದು ಡಿಟರ್ಮಿನೇಷನ್ನು ನನ್ನ ಜವಾನ್ ಬದುಕೆ ಬದುಕ್ತಾನೆ ಅನ್ನೋಂತಹ ಒಂದು ಅವರ ಒಂದು ದೃಢ ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಕೂತಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಧೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ ನಾಯಕ್ ದೀಪ್ಚಂದ್ ಇವತ್ತು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ತಮ್ಮ ಸಮಯವನ್ನು ಕಳೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಸಾಹಸಿ ಸೈನಿಕ ನಾಯಕ್ ದೀಪ್ಚಂದ್ ಅವರು. ದೀಪ್ಚಂದಿ ಅವರು ಹಾಗೆ ಬಡ್ತೇವು ಆಪ್ಕ ರೆಜಿಮೆಂಟ್ ಕಾ ನಾರಾ ಕ್ಯಾ ಹೈ?
0: ಹಮಾರ ಗ್ಲೋರಿ ಆಫ್ ಡೆತ್, ಮಾನ್ ಯಾ ಮೃತ್ಯು,
1: ಮಾನ್ ಯಾ ಮೃತ್ಯು,
0: ಮಾನ್ ಯಾ ಮೃತ್ಯು ಹಿಂದಿ ಮೇ ಇಂಗ್ಲಿಷ್
1: ಮಾನ್ ಯಾ ಮೃತ್ಯು, ಗ್ಲೋರಿ ಆರ್ ಡೆತ್. ನೋಡಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ರೆಜಿಮೆಂಟ್ಗೆ ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಒಂದು ರೆಜಿಮೆಂಟಲ್ ಕಾಲ್ ಅಂತ ಕರಿತೇವೆ, ಅಥವಾ ರೆಜಿಮೆಂಟಲ್ ಕೂಗು,

धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा